शब्द गुरु श्रवण है सुनियो, बिकते अमृत होयो, नाम सतगुर मुख पणियो, लोहो होयो लाल, नदर सतगुर जद तारे, पाहण मानक करे, ज्ञान गुर कहू विचारे, काठ हो श्रीखंड